साचे ते पत होई हे मारू महला तीजा जग जीवन साचा एको दाता गुर सेवा से शब्द पछाता एको अमर एका पत साही जुग जुग सिरकार बनाई है सोजन निर्मल जिन आप पछाता आपे आए मिलिया सुखदाता रसना शब्द रसी गुण गावे दर्शा चै पत पाई है गुरमुख नाम मिले वड्याई मनमुख निंदक पत

हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अगन बादे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो

कर कृपा प्रव देहो नाओ, तू करता तू करणहार, तू ऊंचा तू बहु अपार, कर कृपा लड़ देहो लाए, नानक दास।

तब अरोग जब तुम संग बसतो छुटकत होए रवारे कवन बसेरो दास दासन को थाप्यो थापन हारे नाम न विसरे तब जीवन पाये बिनती नानक हे सारे सारंग मेला पंजवा मन ते पै पौ दूर परायो लाल दयाल गुलाल लाडले सहज सहज गुन गायो रहाओ गुर बचनात समात कृपा ते बहुर न कथु धायो रहत उपाद समाद सुख आसन भगत वछल गृह पायो नाद विनोद कोड आनंदा सहजे सहज समायो करना आप करावन आपे

श्यामलं मधुरमानुखं हृदयं भूमवैरणे निवंत होवंत मिथया चेतनं संत सज्जने अचेत मूढ़ा न जनन्ते घटन्त साशा निप्रते सृजन्त महा

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

जल पाछै हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचै महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यो ज्यो साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानण जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।